0: प्लीज रिपीट आफ्टर मी ट्वाइस. ता उत्तरता,
1: ता उत्तरता, ता उत्तरता.
0: उपदधाति,
1: उपदधाति, उपदधाति.
0: ता उत्तरत उपदधाति,
1: ता उत्तरत उपदधाति, ता उत्तरत उपदधाति.
0: ओजसावा,
1: ओजसावा, ओजसावा.
0: एतावहं ते.

0: सोसहस्रधाय समिते
1: सोसहस्रधाय समिते सोसहस्रधाय समिते
0: समाहिता सोसहस्र धाय समिते
1: समाहिता सोसहस्रधाय समिते समाहिता सोसहस्रधाय समिते